नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। या भागात आपण मेहंदीची वेगवेगळ्या भाषांतील नावे जाणून घेणार आहोत, तसेच मेहंदी या झाडाचा आढळ कोणत्या कोणत्या देशांत आहे, तसेच मेहंदीची लागवड कशी करतात, मेहंदी या झाडाची पूर्ण माहिती, मेहंदीची फुले, त्यांचा रंग कुठला असतो, मेहंदीची फळे कशी असतात, ह्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन शेवटी आपण मेहंदीचा उपयोग बघणार आहोत। मेहंदीचा उपयोग आयुर्वेदात होतो, तसेच वेगवेगळ्या औषधी पद्धतीमध्ये होतो, तर तो कोणता आहे याबद्दल विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। मित्रांनो, मेहंदी ही भारतात तसेच अनेक देशांमध्ये उगवणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। स्त्रिया ह्या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्य प्रसाधनासाठी करत आलेले आहेत। मेहंदीचा वापर स्त्रियांप्रमाणेच पुरुषही पांढरे केस किंवा दाढी रंगवण्यासाठी करतात। आता आपण मेहंदीची विविध नावे बघूया। मराठी भाषेत मेहंदीला मेहंदी असे म्हणतात, हिंदी भाषेत मेहंदी असे म्हणतात, तर इंग्रजी भाषेमध्ये मेहंदीला हिना नावाने संबोधतात। कानडी भाषेमध्ये कारांग मदरंगा असे म्हणतात, तसेच संस्कृतमध्ये मेंधिका मेंधा चमेदिका नखरंजक रारांगी आणि यवनेष्ठा असे म्हणतात। आता आपण मेहंदीचा आढळ कोणत्या देशात आहे हे बघूया। मेहंदी ही वनस्पती लिथ्रेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव लॉसोनिया इनर्मिस हे आहे। लॉसोनिया प्रजातीत ही एकमेव जाती आहे। तिला लॉसोनिया अल्बा असेही म्हणतात। मेहंदीचे झाड मूळचे उत्तर आग्नेय आशिया आणि उत्तर आफ्रिका येथील असून ती ऑस्ट्रेलिया युरोप कॅनडा पाकिस्तान तसेच इजिप्त पासून आखाती देशांपर्यंत लागवडीखाली असलेली आढळून येते। भारतात देखील मेहंदीची झाडे आढळतात। साधारणतः वाळवंटी प्रदेशातील हे झाड भारतात राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दिसून येते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला त्याची सुखाची आनंदाची वाट सापडतेच।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। मेहंदी कलेबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण बघितलेलेच आहे की मेहंदीला वेगवेगळ्या भाषांमध्ये कोणत्या कोणत्या नावांनी संबोधतात, तसेच मेहंदी या झाडाचा आढळ कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपल्याला दिसून येतो। आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। मेहंदीच्या झाडाची लागवड कशी करतात हे आता आपण बघूया। मेहंदीची रोपे बियांपासून किंवा छोट्या छोट्या कलमांद्वारेही करतात। म्हणजेच मेहंदीच्या झाडाची नुसती फांदी जरी कापून जमिनीत लावली तरी त्याची रोपे तयार होतात। मेहंदीचे झुडूप साधारणतः वाळवंटी प्रदेशातील असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते। बऱ्याच वेळा ते नदी किनारी किंवा तलावाशेजारीही जंगली वनस्पतींप्रमाणे उगवते। हे झाड उष्ण, कोरड्या किंवा थंड हवामानातही तग धरू शकते। त्याची मुळे बऱ्यापैकी खोलवर जात असल्याने पूर्ण वाढ झालेल्या झाडांना फारसा पाण्याची गरज लागत नाही। मंडळी, आता आपण मेहंदीच्या झाडाची पूर्ण माहिती घेऊया। मेहंदीचे झाड हे काटेरी असते आणि गुरे या झाडांची पाने खात नाहीत, त्यामुळेच ही वनस्पती घराभोवताली कुंपणासाठी वापरतात। मेहंदीचे झुडूप साधारणतः 1.5 ते 7.5 मीटर उंच वाढते। त्याच्या अनेक फांद्या फांद्या असून लहान फांद्यांच्या टोकाचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते। पाने साधी, लहान, खोडावर समोरासमोर अशी वाढतात। ती रोमहीन, लंबगोल आणि भाल्यासारखी दिसतात। मेहंदीच्या झुडपाला एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये साधारणपणे फुले येतात। ही फुले पांढरी, पिवळसर किंवा गुलाबी रंगाची असून फुलोऱ्यांमध्ये येतात। प्रत्येक फुलात 4 निदल आणि लहान निदल नलिका असते। पाकळ्या अंडाकार असून निदल नलिकेच्या कडांवर पांढरे किंवा लाल रंगाचे पुंकेसर जोडीने असतात। अंडाशय उभे असून 4 कप्प्यांमध्ये असते। मेहंदीला येणाऱ्या फुलांना मंद सुगंध असतो। दिवसापेक्षा रात्री या फुलांचा सुगंध जास्त दरवळतो। आता आपण मेहंदीची फळे कसे असतात ते बघूया। लहान करड्या रंगाची व वाटाण्या एवढी ही फळे असून कायमस्वरूपी निदलाने वेढलेली असतात। फळ फुटते तेव्हा त्याचे असमान 4 भाग होतात। बिया लहान, असंख्य व तपकिरी काळसर रंगाच्या असतात। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। विश्रांतीपूर्वी आपण मेहंदीच्या झाडाची लागवड कशी करतात, तसेच मेहंदीच्या झाडाची फुले फळे यांची पूर्ण माहिती घेतलेली आहे। आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। हा टप्पा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तसेच हा कार्यक्रमाचा उत्तरार्ध देखील आहे। यात आपण मेहंदीच्या झाडाचा उपयोग बघणार आहोत। यात मेहंदीच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडांचा आणि मुळांचा उपयोग बघणार आहोत। मेहंदीचा वापर सौंदर्य प्रसाधनाबरोबरच वस्त्र उद्योगात कापड रंगवण्यासाठीही करतात। तांबडा, पिवळा, शेंद्री असे रंग आणि त्यांच्या असंख्य छटा विविध पदार्थांच्या मिश्रणाने तयार होतात आणि त्या वापरल्या जातात। निळी बरोबर हा रंग काळा होतो। बाजारात जी काळी मेहंदी मिळते ना, ती बहुधा मेहंदी व निळीच्या मिश्रणातून तयार करतात। मेहंदीचा मुळांमध्येही लाल रंग दिसतो। मेहंदीच्या पानांमध्ये लॉसोन हे रसायन असते, त्याला हेनोटॅनिक आम्ल असेही म्हणतात। हेनोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो। पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो, त्यामुळे त्वचा चांगली रंगवण्यासाठी मेहंदीचा लेप 6 ते 12 तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते। लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते, त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेहंदीमुळे चांगले व पक्के रंगतात। मानवी त्वचा, नखे तसेच केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते, यामुळेच मानवी त्वचेला, नखांना किंवा केसांना मेहंदीमुळे छान रंग येतो। याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेहंदीचा वापर होतो। आम्लाबरोबर मेहंदीचा रंग अधिक गडद होतो, म्हणूनच मेहंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा ह्यांचा वापर केला जातो। मेहंदीच्या पानांपासून लॉसोन नावाचे रंगद्रव्य तसेच मेहंदीच्या फुलांपासून हिना नावाचे अत्तर बनवतात। मेहंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असून वाफेद्वारे त्याचे ऊर्ध्वपतन करून त्यापासून सुगंधी तेल तयार करण्यात येते। या तेलाला हिना किंवा मेहंदी तेल असेही म्हणतात। ते अत्तर आणि सौंदर्य प्रसाधनात वापरतात, यामुळेच मेहंदीला व्यापारी महत्व प्राप्त झालेले आहे। आता आपण मेहंदीचा आयुर्वेदातील उपयोग काय आहे तो बघूया। मेहंदीची पेस्ट किंवा लगदा भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश झाल्यास त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते। मेहंदीची पाने वांतीकारक व कफोत्सर्गक आहेत। बिया आतड्यांसाठी स्तंभक असून ज्वरशामक व चित्तभ्रामक आहेत। आता आपण युनानी औषध प्रकारात मेहंदीचा उपयोग कोणत्या प्रकारे करतात ते बघूया। मित्रांनो, मेहंदीची पाने कडू, जखमा भरून आणणारी, मूत्रवर्धक आहेत। युनानी औषध प्रकारात डोकेदुखी, कंबरदुखी, श्वासनलिका दाह, केसतुटी, मुखश्रोध, उपदंश, व्रण, खरुज इत्यादी रोगात मेहंदीचा उपयोग करतात। मेहंदीच्या झाडाची साल काविळ, प्लीहा वृद्धी आणि मुतखड्यावर उपयोगी आहे। हट्टी त्वचा रोगांवर, भाजण्यावर, गरम पाण्याने पोळण्यावर ही लावली जाते। जळजळणाऱ्या तळव्यांवर मेहंदीची ताजी पाने लिंबाच्या रसात वाटून ती चोळली तर खूपच आराम मिळतो। मेहंदीचे लाकूड कठीण असून त्याचा वापर हत्यारांचे दांडे करण्यासाठीही करतात। तर मित्रांनो, ही होती मेहंदी कलेबद्दल पूर्ण माहिती। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार ना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज।
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुश।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: कुड़ेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण जी जो शोमध्ये रचना मागवलेल्या होत्या, तर त्या रचनांच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोच्या पहिल्या रचनेकडे वळतोय। आणि जी सुंदर आणि अप्रतिम अशी रचना आपल्याला पाठवलेली आहे, ती सौ आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी सांगली येथून, सवासावरी कुलकर्णी मॅडम लिहितायत सांगली येथून, हा धुंद गारवा या विषयाच्या अनुषंगाने, की हा धुंद गारवा वाटतो हवा हवा, ढगास पाऊस कळा मज लाविती लळा। वा, ढगास पाऊस कळा मज लाविती लळा, हा धुंद गारवा वारा वाहतो मारवा, हा धुंद गारवा वारा वाहतो मारवा, ओळखीची धुन पुन्हा आणि ओठांवर बासरीच्या खुणा, ओळखीची धून पुन्हा आणि ओठांवर बासरीच्या खुणा। वा, तर धुंदाचा गारवा जो ढगास पाऊस कळा आणि लळा लावणारा असा आहे, असं अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये अश्विनी भाऊ खोळंबे मॅडम लिहित आहेत ठाणे येथून। अश्विनी भाऊ खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की हा धुंद गारवा छेडतो मनाला, नको ती झुळूक आणि नको ती हिरवळ, नको ती झुळूक आणि नको ती हिरवळ, बेधुंद करते ज्या क्षणाला, बेधुंद करते ज्या क्षणाला। मॅडम पुढं असं लिहित आहेत की मिळावा विसावा आणि जावे मिसळून त्या क्षणाला, मिळावा विसावा आणि जावे मिसळून त्या क्षणाला, मग नको ती धडपड आणि नकोच ती तळमळ, मग नको ती धडपड आणि नकोच ती तळमळ, व्हावे निरागस सौंदर्याने आणि घ्यावे टिपून अस्तित्वाला, घ्यावे टिपून अस्तित्वाला। वा, तर स्वतःच्या अस्तित्वाला टिपून घेतलं पाहिजे, खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका रचनेमध्ये सौ हेमांगी बोंडे मॅडम लिहित आहेत वाकड पुणे येथून। सौ हेमांगी बोंडे मॅडम यांनी वाकड पुणे येथून लिहिलंय बेशरम या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की हा धुंद गारवा आणि ही गरमागरम भजी, हा वाफाळला चहा मैत्री तिची ही ताजी, हा धुंद गारवा ही गरमागरम भजी, हा वाफाळला चहा मैत्री तिची ही ताजी, खिसा माझा गरम प्रेम करण्या नरम, खिसा माझा गरम प्रेम करण्या नरम, खुशाल चेंडू मला नाही कसली शरम, खुशाल चेंडू मला नाही कसली शरम। तर हा धुंद गारवा ती गरमागरम भजी, वाफाळलेला चहा आणि तिची ताजी मैत्री, खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये सौ सुचिता निलेश बुधे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून। सौ सुचिता निलेश बुधे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय धुकेमयी ही पहाट, धुकेमयी ही पहाट ओलसर हा माळवा, शहारली ही काया हा धुंद गारवा, शहारली ही काया हा धुंद गारवा, रविकिरणे निघाली हळूच सकाळ झाली, रविकिरणे निघाली हळूच सकाळ झाली, उबदार सूर्यकिरणे गारव्यात विसावली, उबदार सूर्यकिरणे गारव्यात विसावली। वा, तर रविकिरण निघताना सकाळ झाली आणि उबदार जी सूर्यकिरणं आहेत ती गारव्यामध्ये विसावली, खूप अप्रतिम सुंदर अशा सकाळचं वर्णन मॅडमनी अप्रतिमरित्या केलेलं आहे। पुढच्या एका रचनेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून। प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय की हा धुंद गारवा वेड लावी जीवा, हो या श्वासातही ऐकू येना सख्या, हा धुंधगार वा वेड लावी जीवा हो या श्वासातही ऐकू येना सख्या मनमंदिरी श्वास बेभान हा उमलते धुंधकळी मनीया मनमंदिरी श्वास बेभान हा उमलते धुंधकळी मनीया जीव झाला माझा वेडा पिसा हा धुंधगार वा जीव झाला माझा वेडा पिसा हा धुंधगार वा तर जीवाला वेड लावणारा हा धुंदा सागर वा मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेला होता आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे येथून. वसुधा वैभव नाईक मॅडम यांनी पुणे येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की हा धुंद गारवा प्रसन्न करी म्हणाला हा धुंद गारवा प्रसन्न करी म्हणाला योगा करावा नित्य उत्तम ठेवावे तनाला योगा करावा नित्य उत्तम ठेवावे तनाला. तर योगासनाचं महत्त्व या चारोळीमधून मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की पहाटेच्या वेळी सुटे हा धुंद गारवा पहाटेच्या वेळी सुटे हा धुंद गारवा फिरावयास जावे पहाटे शुद्ध हवेत श्वास घ्यावा शुद्ध हवेत श्वास घ्यावा. तर सकाळच्या मॉर्निंग वॉकचं महत्त्व सुद्धा या दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या एका आपण रचनेकडे वळूया ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की मस्त गुलाबी थंडी सुखद हा धुंद गारवा मस्त गुलाबी थंडी सुखद हा गारवा तन मनात शिरशिरी वाटतो हवा हवा तन मनात शिरशिरी वाटतो हवा हवा शुभ्र धुक्याची दुलई अवनी अशी पांघरते शुभ्र धुक्याची दुलई अवनी अशी पांघरते रवीच्या किरण स्पर्शाने सृष्टी कशी मोहरते सृष्टी कशी मोहरते. वाह तर तन मनात शिरशिरी आणणारा धुंदगारवा शब्दबद्ध करताना मॅडमनी लिहिलंय की शुभ्र धुक्याची दुलई जी आहे ती अवनी अशी जणू काही पांघरते ती रवी किरण स्पर्शाने अवघी सृष्टी मोहरून जाते. तर मोहरलेली सृष्टी मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका कवितेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय हवा हवासा या शीर्षकाखाली की हिवाळ्यातला गारठा मंद शीतल वाहे वात हिवाळ्यातला गारठा मंद शीतल वाहे वात धुक्याच्या चादरीतुनी नव्या दिसाची सुरुवात. वाह धुक्याच्या चादरीतुनी नव्या दिसाची सुरुवात तन मनाला हवा हवासा हा भेदुंद धुंद गारवा तना मनाला हवा हवासा हा भेदुंद धुंद गारवा सख्याच्या संगे नाचे उरी प्रीतीत लापारवा सख्याच्या संगे नाचे उरी प्रीतीत लापारवा उरी प्रीतीत लापारवा. वाह तर तना मनाला हवा हवासा वाटणारा हा धुंद बेधुंद असा जो गारवा आहे तो खूप सुंदररित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये जया जगन्नाथ कुलथे मॅडम लिहित आहेत पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून. जया जगन्नाथ कुलथे मॅडम यांनी पारनेर अहिल्यानगर येथून लिहिलंय की हा धुंद धुंद गारवा रानच्या वेलीला भिजवतो हा धुंद धुंद गारवा रानच्या वेलीला भिजवतो पात्या पात्यावरील दवबिंदू वायुसवे हळुवार ओघळतो. वाह हा धुंद धुंद गारवा रानच्या वेलीला भिजवतो पात्या पात्यावरील दवबिंदू वायुसवे हळुवार ओघळतो या धुंद ओल्या गारव्यात भावना मात्र भरभरून वाहते या ओल्या धुंद गारव्यात भावना मात्र भरभरून वाहते शब्दांच्या गर्भात डोकावून मनात कविता उमटवून जाते शब्दांच्या गर्भात डोकावून मनात कविता उमटवून जाते क्या बात आहे. तर ह्या ओल्या धुंद गारव्यात भावना भरभरून वाहते असं लिहिताना शब्दांच्या गर्भात डोकावून मनात कविता उमटवून जाते तर शब्दांच्या गर्भात सुद्धा डोकावता येतं. खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये प्रियंका गायकवाड मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून. प्रियंका गायकवाड मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत. पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की हृदयात भिडला हा धुंद गारवा श्वासात अलगद गुंतूनही तरीही का दुरावा श्वासात अलगद गुंतूनही तरीही का दुरावा तरीही का दुरावा. वाह तर हृदयात भिडलेला धुंद गारवा आणि श्वासात गुंतून सुद्धा का हा दुरावा असा प्रश्न या चारोळीमधून मॅडमनी विचारलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की हा धुंद गारवा आठवणी जागवतो. हा धुंद गारवा आठवणी जागवतो. मनाच्या गाभाऱ्यात हळूच ऋतून बसतो. मनाच्या गाभाऱ्यात हळूच ऋतून बसतो. वाह, तर आठवणी जागवणारा धुंद असा गारवा अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ विजया भगवान घेंगारे मॅडम लिहित आहेत हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून. सौ विजया भगवान घेंगारे मॅडम यांनी हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून लिहिलंय की गारव्याने माझ्या गाली हळू फुंकर घातली, जणू गुलाबी थंडीच मजला स्पर्शून गेली. गारव्याने माझ्या गाली हळू फुंकर घातली, जणू गुलाबी थंडीच मजला स्पर्शून गेली. मनाची ही घालमेल गारव्याने बघा केली. मनाची ही घालमेल बघा गारव्याने बघा केली. मनमोराचा पिसारा हृदयी फुलवून गेली. मनमोराचा पिसारा हृदयी फुलवून गेली. वाह, तर मनाची ही घालमेल गारव्याने बघा केली. मनमोराचा पिसारा हृदयी फुलवून गेली. हृदयी फुलवून गेली, तर गारव्यामुळे हृदयातला मनमोराचा फुललेला पिसारा अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून. संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की हा धुंद गारवा भरे चैतन्य तना मनाला. हा धुंद गारवा भरे चैतन्य तना मनाला. हात हाती घेताच प्रिये कसा रोमरोम शहारला. हात हाती घेताच प्रिये कसा रोमरोम शहारला. तोच धुंद थंड गारवा. तोच धुंद थंड गारवा आजही स्मरतो मला. तोच धुंद थंड गारवा आजही स्मरतो मला. वाटे पुन्हा हवा हवासा क्षण तुझ्या सहवासातला. क्षण तुझ्या सहवासातला. क्षण तुझ्या सहवासातला. वाह, तर हाती हात घेताच प्रिय कसा रोमरोम शहारला. तर धुंद गारवा जो तना मनाला चैतन्य भरणारा असा तो धुंद गारवा. आणि तो आजही स्मरतो असं लिहिताना सरांनी लिहिलंय की तो पुन्हा हवा हवासा वाटतो, कारण तो तुझ्या सहवासातला गारवा होता. खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलंय. अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलंय की तुझ्यासोबत हा धुंद गारवा तू दाखवली स्वप्ने. तुझ्यासोबत हा धुंद गारवा तू दाखवली स्वप्ने. ढगा आडच्या चंद्रासमोरी दिली घेतली वचने. ढगा आडच्या चंद्रासमोरी दिली घेतली वचने. हा धुंद गारवा आठवणींचा वनवा त्यावा. हा धुंद गारवा आठवणींचा वनवा धुक्यात विरघळल्या आकृत्या. हा धुंद गारवा आठवणींचा वनवा धुक्यात विरघळल्या आकृत्या. आज गालावर झरझरती आसवात. आज आठवणींच्या स्मृती जागत्या. आज आठवणींच्या स्मृती जागत्या. आठवणींच्या स्मृती जागत्या. वाह, तर धुंद गारवा ती स्वप्ने आणि त्या चंद्रासमोरची वचने. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. तर श्रोते हो, आज गालावर झरझरती आसवात. आज आठवणींच्या स्मृती जागत्या. तर खूप अप्रतिम सुंदर भावस्पर्शी शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या पण एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून की सरताच चांदणे शरदाचे चाहूल लागे शिशिराची. बदल घडत असे या अवनी पाने गळती वृक्षाची. सरताच चांदणे शरदाचे चाहूल लागे शिशिराची. बदल घडत असे या अवनी पाने गळती वृक्षांची. होताच सुरू शिशिर शृंगार आपुला त्यजे वसुंधरा. होताच सुरू शिशिर शृंगार आपुला त्यजे वसुंधरा. पाहुणी रूप साध्वीचे दुःख होत असे मनमयुरा. वा, वाढे कडाका थंडीचा धुके पसरते या रस्त्यात. वाढे कडाका थंडीचा धुके पसरते या रस्त्यात. वाट न दिसते समोरची लुकलुकती दिवे मार्गात. पांघरून दुलई अंगावरती वाटे पडावे अंथरुणात. उभेत झोपून मस्तीत वाटे फिरावे गोड स्वप्नात. पांघरून दुलई अंगावरती वाटे पडावे अंथरुणात. उभे तर झोपून मस्तीत वाटे फिरावे गोड स्वप्नात वाटे फिरावे गोड स्वप्नात। तर ऋतू बदल आणि ऋतू बदलानंतर वाढलेली थंडी, त्या अनुषंगाने निसर्गामध्ये झालेले बदल आणि आपल्या मनामध्ये जे भाव येतात थंडीच्या दिवसामध्ये, ते जसेच्या तसे सरांनी खूप अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेले आहेत। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलास सोबत। आनंदी रहा।

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूँ, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में। तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माय कंट्रोल। सो दैट इटसेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूया, ज्यामध्ये उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून। उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिलंय की हा थंड थंड गारवा तन मनाला सुखावतो, मन बावरे ते बेभान सखा तुझीच वाट पाहतो, मन बावरे ते बेभान सखा तुझीच वाट पाहतो, उबदार कपडे मऊ जरी तरी साजन संग असावा, उबदार कपडे मऊ जरी तरी साजन संग असावा, धुंद गारव्यात वसुनिया छान गप्पांना रंगवाया, छान गप्पांना रंगवाया। तर थंड गारवा जो तनमनाला सुखावतो, मन बावरे बेभान होते आणि सखात तुझीच वाट पाहतो, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय, नभात हसरा चांदवा हवेत हा धुंद गारवा, नभात हसरा चांदवा हवेत हा धुंद गारवा, सखी तू उभी शेजारी, सखी तू उभी शेजारी येतो गीतातून मारवा, सखी तू उभी शेजारी येतो गीतातून मारवा, सुखवे हा धुंद गारवा दिशात ए छटा केशरी, सुखवे हा धुंद गारवा दिशात ए छटा केसरी, शेकोटीचा शेजार हवा मोती शोभती द्रोणावरी, मोती शोभती द्रोणावरी। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे धुंद गारव्याबद्दलचे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वृंदा दीपक राव मॅडम यांनी धुळे येथून लिहिले, सौ वृंदा दीपक राव मॅडम लिहित आहेत धुळे येथून की प्रीत गाणी छेडणारा हा धुंद फुंद गारवा, प्रीत गाणी छेडणारा हा धुंद फुंद गारवा, राग रंग स्वप्न संग मणी छेडतो मारवा, राग रंग स्वप्न संग मणी छेडतो मारवा, उधळीता स्पर्श फुले प्रीत अत्तर सांडले, उधळीता स्पर्श फुले प्रीत अत्तर सांडले, गंध वेडे मनोमनी गुज कोणी मांडले, गंध वेडे मनोमनी गुज कोणी मांडले, गुज कोणी मांडले। क्या बात आहे, अप्रतिम आणि सुंदर असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते की रागरंग स्वप्न संग मणी छेडतो मारवा, आणि उधळीता स्पर्श फुले प्रीतातर सांडले, गंधवेडे मनोमनी गुज कोणी मांडले, गुज कोणी मांडले। तर हे अंतरातलं गुज मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी देधक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की हा धुंद गारवा करी वेधुंद मध्येच थंडीची लाट मंद, हा धुंद गारवा करी वेधुंद मध्येच थंडीची लाट मंद, अंगावरी शहारे येती किती सखे तव उभेने होती ते बंद, अंगावरी शहारे येती किती सखे तव उभेने होती ते बंद, हा धुंद गारवा जणू मध्याचा कैफ सखे तुझ्या आठवणींची नशा, तू सोबत नसताना माझी जणू तुझ्या आधारा विनदशा, तू सोबत नसताना माझी जणू तुझ्या आधाराविन दशा, आधाराविन दशा। तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव श्री माधव कुसुम सुखऱ्या गुरव सरांच्या देदक्का मार या नावाने लिहिलेल्या जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून पाठवलेल्या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहिते डोंबिवली पूर्व येथून। सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व येथून लिहिलंय की सरता पौष येतो मार्गशीर्ष येतो गारवा घेऊन शिशिर, सरता पौष येतो मार्गशीर्ष येतो गारवा घेऊन शिशिर, सुरू होते पान गळती झाडांची नव्या उमेदीने पुन्हा अवतरण्याची, सुरू होते पान गळती झाडांची नव्या उमेदीने पुन्हा अवतरण्याची, फळ फुलांचे बहर लगडती तव बिंदू पाना पानात हसती। वाह, फळ फुलांचे बहर लगडती तव बिंदू पाना पानात हसती, आयुष्याचे चक्र तुझ्या असेच रे माणसा, आयुष्याचे चक्र तुझ्या असेच रे माणसा, नको नको लोभ धरू पोटी हव्यासा, नको नको लोभ धरू पोटी हव्यासा, नको नको लोभ धरू पोटी हव्यासा। वा, तर निसर्गातले बदल, पानांची गळती आणि नव्याने पुन्हा अवतरण्याची उमेद मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून। रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय की शिशिर ऋतूतील हा धुंद गारवा वाटतो हवा हवा तुझा हात हाती हवा, शिशिर ऋतूतील हा धुंद गारवा वाटतो हवा हवा तुझा हात हाती हवा, हा धुंद गारवा उबदार हवी हवा, हा धुंद गारवा उबदार हवी हवा, येना अशी मिठीत दो दिलोंका कारवा, येना अशी मिठीत दो दिलोंका कारवा, दो दिलोंका कारवा। तर शिशिर ऋतूतला धुंद गारवा रेखाटताना मॅडमनी तुझा हात हाती हवा असं शब्दांकन करून हा धुंद गारवा आणि उबदार हवी हवा खूप अप्रतिम सुंदर भाव त्या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये भैरवी रेळे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। भैरवी रेळे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले की हा धुंद गारवा अंगावरी येई सहारा, सख्या या जीवनी मज तुझा नवा सहारा, हा धुंद गारवा अंगावरी येई सहारा, सख्या या जीवनी मज तुझा हवा सहारा, हळुवार स्पर्श तुझा वेड लावी माझ्या मना, हळुवार स्पर्श तुझा वेड लावी माझ्या मना, रेशमी मिठीत विसरते देहभान पुन्हा पुन्हा, रेशमी मिठीत विसरते देहभान पुन्हा पुन्हा, देहभान पुन्हा पुन्हा। तर हा धुंद गारवा ज्यामुळे अंगावर येणारा सहारा आणि सख्या या जीवनी मज तुझा हवा सहारा खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची सुंदर आणि अप्रतिम अशी ही रचना होती श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून। हा धुंद हा गारवा मनाला सहारा देतो, हळुवार लहरीने अंगाला स्पर्श करतो, धुंद हा गारवा मनाला सहारा देतो, हळुवार लहरीने अंगाला स्पर्श करतो, दाट धुक्यातही तो उब शोधतो, दाट धुक्यातही तो उब शोधतो, प्रेमाच्या पखरणीने तो चिंब भिजवतो। वाह, प्रेमाच्या पखरणीने तो चिंब भिजवतो, अलगद हृदयात तो सहज बिलगतो, अलगद हृदयाला तो सहज बिलगतो, अलगद हृदयाला तो सहज बिलगतो, भेटीने त्याचा जीव गुलमोहरासारखा बहरतो। वा वा, अलगद हृदयाला तो सहज बिलगतो, भेटीने त्याचा जीव गुलमोहरासारखा बहरतो, धुंद गारव्याने स्वप्नांना मिळते नवी उभारी, धुंद गारव्याने स्वप्नांना मिळते नवी उभारी, धुंदीत गारव्याच्या आयुष्यात घ्या भरारी, धुंदीत गारव्याच्या आयुष्यात घ्या भरारी, आयुष्यात घ्या भरारी। वाह वाह, तर धुंद गारवा आणि त्या गारव्याबद्दलचे भाव खूप अप्रतिम सुंदर शब्दांमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेले होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिले। श्री किशोर कुमार मलेवार सर लिहित आहेत गोंदिया येथून। आणि सरांनी लिहिलंय, प्राणी मात्रांवर दया करुणी एकतेचाच हा संदेश गिरवा, जिंकण्याची पैज सर्वांची नको एकमेकाला हरवा. प्राणी मात्रांवर दया करुणी एकतेचाच हा संदेश गिरवा, जिंकण्याची पैज सर्वांची नको एकमेकाला हरवा. हिवाळ्याचा ऋतूमध्ये तर आरोग्यदायी लाभे गारवा, मानवाच्या या शरीर मनाला उत्साह देई हा धुंद गारवा, मानवाच्या या शरीर मनाला उत्साह देई हा धुंद गारवा, हा धुंद गारवा. तर शरीर आणि मन दोन्हीला उत्साह देणारा हा धुंद गारवा सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रिया माकोडे मॅडम लिहित आहेत, प्रियदीप भावविश्व या नावाने यवतमाळ येथून. प्रिया माकोडे मॅडम यांनी प्रियदीप भावविश्व या नावाने यवतमाळ येथून लिहिले की, हा धुंद गारवा आणि ही मखमली सांज, मनात दाटली आज सुखाची लाज. हा धुंद गारवा आणि ही मखमली सांज, मनात दाटली आज सुखाची लाज. शहरल्या हवेत तुझाच भास होतो, शहरल्या हवेत तुझाच भास होतो, आठवणींनी छेडला काळजाचा साज. शहरल्या हवेत तुझाच भास होतो, आठवणींनी छेडला काळजाचा साज. नभातून उतरली ही थंडीची लाट, धुक्यात हरवली घराची ही वाट. नभातून उतरली ही थंडीची लाट, धुक्यात हरवली घराची ही वाट. तुझ्याच आठवणींचा दरवळला सुगंध, तुझ्याच आठवणींचा दरवळला सुगंध. हवासा वाटतो आता तुझाच थाट, हवासा वाटतो आता तुझाच थाट, तुझाच थाट. वा, तर मखमली सांज आणि धुंद गारवा, मनात सुखाची लाज दाटली आणि शहारल्या हवे तुझाच भास होतो. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ आशा मेलक मॅडम लिहित आहेत कोथरूड पुणे येथून. सौ आशा मेलक मॅडम यांनी कोथरूड पुणे येथून लिहिले, औचित पारिजात दरवळावा, संगती मनमोही धुंद गारवा हवा. औचित पारिजात दरवळावा, संगती मनमोही धुंद गारवा हवा. मिटुनी नेत्र ईश्वर चिंतन भजन, मिटुनी नेत्र ईश्वर चिंतन भजन. सजलेली सृष्टी यात खरा विसावा, सजलेली सृष्टी यात खरा विसावा, खरा विसावा. तर अचानकपणे पारिजात दरवळावा आणि आजूबाजूला भोवती सोबतीला मनमोही धुंद गारवा असावा. ईश्वर चिंतन करावं, भजन करावं, नेत्र मिटावे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच दोन चारोळ्यांकडे वळूयात. प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम लिहित आहेत जळगाव येथून. प्राजक्ता अग्रेसर जोशी मॅडम यांनी जळगाव येथून लिहिलंय पहिल्या चारोळीमध्ये की, रोम रोमी फुले हा धुंद गारवा, प्रीत तुझी जणू छेडलेला मारवा. रोम रोमी फुले हा धुंद गारवा, प्रीत तुझी जणू छेडलेला मारवा, छेडलेला मारवा. वा, दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की, हा धुंद गारवा पुलकित उमलगंध, हा धुंद गारवा पुलकित उमलगंध. हृदय कुपित दरवळे जणू आत्मिक बंध, हृदय कुपित दरवळे जणू आत्मिक बंध, जणू आत्मिक बंध. वा, तर पुलकित झालेले उमलगंध आणि हृदयाच्या कुपीत दरवळलेले आत्मिक बंध, खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम दोन चारोळ्यांमध्ये होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ भारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय की, छळतो मजतना मनाला बोचणारा हा धुंद गारवा, छळतो मजतना मनाला बोचणारा हा धुंद गारवा. सावरू कशी मी आवरू, सावरू कशी मी आवरू, गातोय जणू राग मारवा. सावरू कशी मी आवरू, गातोय जणू राग मारवा. कशी सावरू पदर मी उधानला बेबंद वारा, कशी सावरू पदर मी उधानला बेबंद वारा. उडवतो पटा माझ्या केश संभाराचा पसारा, उडवतो पटा माझ्या केश संभाराचा पसारा, केश संभाराचा पसारा. वा, तर तना मनाला छळणारा बोचणारा हा धंद गाडवा आणि त्यासोबतच की कशी सावरू पदरमी उदानला बेबंद वारा उडवतो बटा माझ्या केस संभाराचा पसारा खूप अप्रतिम सुंदर असे भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये अर्चना पाटील मॅडम यांनी पिंपळगाव बसवंत येथून लिहिले। अर्चना पाटील मॅडम लिहित आहेत पिंपळगाव बसवंत येथून की येई अंगावरी गोड शहारा वाटे मज हवा हवा येई अंगावरी गोड शहारा वाटे मज हवा हवा तुझ्या सवेत मोहरून जाई प्रत्येक क्षण वाटे नवा नवा तुझ्या सवेत मोहरून जाई प्रत्येक क्षण वाटे नवा नवा बेधुंद मनात जणू झुरे पारवा बेधुंद मनात जणू झुरे पारवा प्रेमाच्या पटलावर खेळे हा धुंद गारवा हा धुंद गारवा हा धुंद गारवा वा तर धुंद गारव्यामुळे अंगावर आलेला गोड शहारा जो हवा हवासा वाटे आणि तुझ्या सवेत मोहरून जाई प्रत्येक क्षण वाटे नवा नवा तर धुंद गारव्यामध्ये प्रत्येक क्षण नवा वाटतो याबद्दलचे अप्रतिम आणि सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेले होते। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलाससोबत। आनंदी रहा आनंद लुटा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियां बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा
2: तीर्थ के। वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळणार आहोत, ज्यामध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय की झुळूक वाऱ्याची काणी सांगून जाते, न सुटणारे जणू गारब्याची नाते। झुळूक वाऱ्याची काणी सांगून जाते, न सुटणारे जणू गारब्याची नाते। नकोसा वाटला तरी वाटे हवा, नकोसा वाटला तरी वाटे हवा, भुरळ पाडतो असा धुंद गारवा, भुरळ पाडतो असा धुंद गारवा। वा, तर खूप अप्रतिम भाव गारव्याबद्दल मॅडमच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये सौ आशा नष्टे मॅडम यांनी निगडी पुणे येथून लिहिले। सौ आशा नष्टे मॅडम लिहित आहेत निगडी पुणे येथून। हा धुंद गारवा स्वर मंजुळ कानात, धुक्यातून चालताना हाती असू द्यावा हात। हा धुंद गारवा स्वर मंजुळ कानात, धुक्यातून चालताना हाती असू द्यावा हात। मऊ वस्त्र अंगावर अंगावर लपेटून, मऊ वस्त्र अंगावर अंगावर लपेटून, एकांतात तुझ्या सवे यावे थोडेसे फिरून, यावे थोडेसे फिरून, यावे थोडेसे फिरून। वा, तर धुक तो गारवा आणि दोघांचं सोबत फिरणं, खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका रचनेमध्ये ऋतू हिवाळा या शीर्षकाखाली मंदा पवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। मंदा पवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून की ऋतू हिवाळा धुंद हा गारवा, डोंगर माथ्यावर पसरे धुक्यांची चादर। ऋतू हिवाळा धुंद हा गारवा, डोंगर माथ्यावर पसरे धुक्याची चादर, कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांची लगबग, कडाक्याच्या थंडीत शेकोट्यांची लगबग, मनातील भावनांचे कोंदन आलवार, मनातील भावनांचे कोंदन आलवार, गारव्याची लहर करी मनास मोहित, गारव्याची लहर करी मनास मोहित, आरोग्यदायी पालेभाज्यांचा बहर, आरोग्यदायी पालेभाज्यांचा बहर, ऋतू हिवाळा मनास वाटे बरवा, ऋतू हिवाळा मनास वाटे बरवा, हळव्या संवेदनशीलतेची घुमे लहर, हळव्या संवेदनशीलतेची घुमे लहर, घुमे लहर। वा, तर हिवाळा ऋतूचं वर्णन आणि धुंद गारव्याबद्दलचे भाव आणि त्यामुळे ऋतूमध्ये झालेले बदल आणि त्यासोबतच माणसाच्या जीवनामध्ये जे आहे ते आरोग्यदायी कसा गारवा आहे याबद्दलचे खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये दीपाली राणे मॅडम लिहित आहेत रामबाग कल्याण पश्चिम येथून। दीपाली राणे मॅडम यांनी रामबाग कल्याण पश्चिम येथून लिहिलंय की हा धुंद गारवा कसा छळतो या जीवाला, एकांत हा नकोसा जाळतो मम मनाला, एकांत हा नकोसा जाळतो मम मनाला, सय येता साजनाची उर दाटून कंठी येतो, सय येता साजनाची उर दाटून कंठी येतो, का असा सोडूनी जाशी गारवा धुंद नकोसा वाटतो, सय येता साजनाची उर दाटून कंठी येतो, का असा सोडूनी जाशी गारवा धुंद नकोसा वाटतो, गारवा धुंद नकोसा वाटतो। वा, तर विरहाचे भाव मांडणारे गारव्यामध्ये जो मनामध्ये भाव येतो विरहाच्या क्षणी, त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। हा धुंद गारवा मनाला मोहित करतो, गुलाबी हवेत फिरण्यास छान उत्साह येतो, हा धुंद गारवा मनाला मोहित करतो, गुलाबी हवेत फिरण्यास छान उत्साह येतो, हिवाळ्यात असते सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली, हिवाळ्यात असते सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली, गुलाबी थंडी जाणवते धुंद गारव्यात एकरूप झालेली, गुलाबी थंडी जाणवते धुंद गारव्यात एकरूप झालेली, गारव्यात एकरूप झालेली। वा, तर धुंद गारवा जो मनाला मोहित करतो आणि गुलाबी हवेमध्ये फिरण्यास उत्साह येतो असे अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये भावना शिंपी मॅडम लिहित आहेत पुणे इथून। भावना शिंपी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय की दाट चांदणं माळून निरभ्र आकाश सोबतीला तुझ्या माझ्या भेटीला धुंद गारवा असावा। दाट चांदणं माळून निरभ्र आकाश सोबतीला तुझ्या माझ्या भेटीला धुंद गारवा असावा। या धुंद गारव्यात सख्या तुझा हात हाती असावा। या धुंद गारव्यात सख्या तुझा हात हाती असावा। चांदणं अंगावर घेताना तुझा गोड आवाज असावा। चांदणं अंगावर घेताना तुझा गोड आवाज असावा वाह। तर या धुंद गारव्यामध्ये तुझा हात हाती असावा आणि चांदणं अंगावर घेताना तुझा गोड आवाज असावा। खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव या अप्रतिम अशा रचनेमध्ये होते श्रोते हो। आणि या सुंदर अशा रचनेनंतर आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मेहता अस्मिता मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय। सौ मेहता अस्मिता मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून की प्रभात समयी जसा मोगऱ्याचा सुगंध दरवळावा। प्रभात समयी जसा मोगऱ्याचा सुगंध दरवळावा। दरवळत असताना जणू आसमंत मोहरून जावा। दरवळत असताना जणू आसमंत मोहरून जावा। पाकळ्यांवरी दौबिंदू जसे जणू कवेत ललना। पाकळ्यांवरी दौबिंदू जसे जणू कवेत ललना। धुंद गारव्यात जिचा जीव आसूस तो मिलना। धुंद गारव्यात जिचा जीव आसूस तो मिलना। तर खूप सुंदर असे भाव या सुद्धा रचनेमध्ये होते की आसमंत सुद्धा मोहरून जावं असा त्या मोगऱ्याचा सुगंध दरवळावा। आणि त्यासोबतच पाकळ्यावरचे जे दौबिंदू आहेत ते जणू कवेत ललना असल्यासम भासतात। खूप सुंदर असे भाव। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये महेश्वरी पवार मॅडम यांनी आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिले। महेश्वरी पवार मॅडम लिहित आहेत आपशिंगे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून। हा धुंद गारवा हवेची झुळूक धुक्याची दुलई। हवेची झुळूक धुक्याची दुलई परी हात असतात तुझा हातात। हवेची झुळूक धुक्याची दुलई परी हात असतात तुझा हातात। सांग कसा जाणवेल हा धुंद गारवा। नसे उब त्या चादरीत नसे स्वेटर नसे कशात। परी तुझ्या मिठीत विरघळून जातो हा धुंद गारवा। तर गारव्याबद्दलचे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। पुढच्या एका पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये श्री प्रदीप मोहिनीराज मुळेसरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। श्री प्रदीप मोहिनीराज मुळेसर लिहित आहेत वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। पहिल्या चारोळीत सर लिहित आहेत की सुटे पहा गारवा बोचरा असतो पण नवलाई। कपडे घालावे गरम खाणे पिणे ते लाभदायी। वाह। तर गारवा आणि त्याची नवलाई त्यासोबतच गरम कपडे घालण्याचा सरांनी दिलेला सल्ला। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सर लिहित आहेत की हा धुंद गुलाबी गारवा हसू राहू दे ओठी। अडवू नकोस प्रिये नकोच सुटू देऊ मिठी। तर खूप सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी सरांची ही दुसरी चारोळी श्रोते हो। यासोबतच पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी पुणे कात्रज येथून लिहिलंय। सौहेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत पुणे कात्रज येथून। हा धुंद गारवा ही बोचरी हवा आला थंडीचा ऋतू आता शेकोटी पेटवा। हा धुंद गारवा ही बोचरी हवा आला थंडीचा ऋतू आता शेकोटी पेटवा। स्वेटर आणि मफलर आता जवळी ठेवा। शरीर रक्षणासाठी सेवूया सुकामेवा। साथ असावी तुझी हात हातात हवा। मनाची जुळता तार निसर्गही वाटे नवा। आकाशी आनंदाने पक्षांचा उडतो थवा। मनचिंब प्रेमाने हाधुंद गारवा, मनचिंब प्रेमाने हाधुंद गारवा, हाधुंद गारवा तर धुंदासा गारवा। ऋतू बदल आणि त्यासोबतच शरीराची काळजी कशी घ्यावी असा सुंदर असा संदेश देणारी मॅडमची ही रचना होती। आणि पुढच्या एका कवितेमध्ये चैताली झाडे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। चैताली झाडे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की भोवती पसरला धुंद गारवा, मनात दाटला हवा हवासा विरवा,

तर धुंद गारव्याच्या अनुषंगाने की नभाने ओढलेली पांढरी चादर आणि शीतल सुखाने नाहलेली सृष्टी मॅडमनी त्यांच्या सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून. भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की ऋतू हिवाळी गुलाबी हवा गोड सहारा हा धुंद गारवा. ऋतू हिवाळी गुलाबी हवा गोड सहारा हा धुंद गारवा तुझ्या मिठीतला स्पर्श उबदार. तुझ्या मिठीतला स्पर्श उबदार कधी न सरावा हा क्षण हळवा कधी न सरावा हा क्षण हळवा. मॅडम पुढे असं लिहित आहेत की भावतो मनाला हा धुंद गारवा किती आठवणी जपल्या मनी. भावतो मनाला हा धुंद गारवा किती आठवणी जपल्या मनी पुन्हा पुन्हा पिंगा घालतात आठवतात धुंद एकांत क्षणी. पुन्हा पुन्हा पिंगा घालतात आठवतात धुंद एकांत क्षणी आठवतात धुंद एकांत क्षणी. वाह. तर ऋतू हिवाळी गुलाबी हवा गोड सहारा हा धुंद गारवा. तर गारव्याच्या अनुषंगानं सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आनंदी रहा आनंद लुटा.

0: 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद
1: घ्या. वेलकम बॅक श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात. पुढच्या एका रचनेकडे वळतोय. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर कोटबागी मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून. येता हा धुंद गारवा साथ मला तुझा हवा. येता हा धुंद गारवा साथ मला तुझा हवा. डोळे मिटूनी घ्यावा मिठीत तुझा विसावा. डोळे मिटूनी घ्यावा मिठीत तुझा विसावा. हा धुंद गारवा निलख पौर्णिमेचा चांदवा. हा धुंद गारवा निलख पौर्णिमेचा चांदवा. स्पर्श जणू नवा नवा वाटतो हवा हवा. स्पर्श जणू नवा नवा वाटतो हवा हवा. येता हा धुंद गारवा बेधुंद करतो मनास. येता हा धुंद गारवा बेधुंद करतो मनास. कडकडत्या थंडीची रास छळते नाजूक देहास. येता हा धुंद गारवा बेधुंद करतो मनास. कडकडत्या थंडीची रास छळते नाजूक देहास. हा धुंद गारवा मी तुझ्या भेटीची आस. हा धुंद गारवा नी तुझ्या भेटीची आस. तुझाच रे सुगंध हवेत तुझाच रे हृदयी वास. तुझाच रे सुगंध हवेत तुझाच रे हृदयी वास. तुझाच रे हृदयी वास. वाह वाह. तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते धुंद गारव्याच्या अनुषंगाने. की हा धुंद गारवा निलख पौर्णिमेचा चांदवा. स्पर्श जणू नवा नवा वाटतो हवा हवा. सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही रचना. आणि पुढच्या एका रचनेमध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले. रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. की प्रेम रंगले क्षणात या चंद्र चांदण्यात. प्रेम रंगले क्षणात या चंद्र चांदण्यात. हा धुंद गारवा जसा मन वेधले तुझ्यात. हा धुंद गारवा जसा मन वेधले तुझ्यात. माझ्या तुझ्या प्रीतीचा बंध रेशीम गाठ ही जन्माची. माझ्या तुझ्या प्रीतीचा बंध रेशीम गाठ ही जन्माची. असा गोडवा हा नात्याचा या धुंद गारवाच्या प्रीतीची. असा गोडवा हा नात्याचा या धुंद गारवाच्या प्रीतीची. या धुंद गारवाच्या प्रीतीची. तर प्रेम रंगले क्षणात या चंद्र चांदण्यात. तर धुंद गारव्याच्या अनुषंगाने प्रेमभाव व्यक्त करणारी ही अप्रतिमाशी रचना. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय. की हा धुंद गारवा गुंफतो हृदय स्पंदनात माझ्या फक्त तुझा विषय. वा. हा धुंद गारवा गुंफतो हृदय स्पंदनात माझ्या फक्त तुझा विषय. हा धुंद गारवा बोलावतो मला. हा धुंद गारवा बोलावतो मला शहऱ्यांच्या थेंबात मनसोक्त भिजवायला. शहऱ्यांच्या थेंबात मनसोक्त भिजवायला. वाह वाह. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. की स्पंदनात माझ्या फक्त तुझा विषय आहे अप्रतिम रचना होती. पुढच्या एका रचनेमध्ये मानिनी या नावाने आरती धडे मॅडम यांनी भोसरी पुणे येथून लिहिले. मानिनी या नावाने आरती धडे मॅडम लिहित आहेत भोसरी पुणे येथून. की मखमली पहाट ओढते प्रेमाची दुलई धुक्यातून डोकावते साजिरी निळाई. वाह. मखमली पहाट ओढते प्रेमाची दुलई धुक्यातून डोकावते साजिरी निळाई. गवतावर झुलती पहा लढिवाळ मोती गुलाबी उधळण विराजे क्षितिजा आवरती. गवतावर झुलती पहा लढिवाळ मोती. गवतावर झुलती पहा लढिवाळ मोती गुलाबी उधळण विराजे क्षितिजावरती. शहरली काया बावरले अवखळ मन. शहरली काया बावरले अवखळ मन. आठवांच्या शालीत सावरले हे तन. आठवांच्या शालीत सावरले हे तन. आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की रोमरोमात भिनला धुंद हा गारवा. रोमरोमात भिनला धुंद हा गारवा. वेध लागला मन मानस शोधे प्रीतीचा चांदवा. रोमरोमात भिनला धुंद हा गारवा. वेध लागला मानस शोधे प्रीतीचा चांदवा. प्रीतीचा चांदवा. अप्रतिम सुंदर असे भाव मांडणारी मॅडमची ही रचना आणि पुढच्या श्रोते हो पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया ज्यामध्ये जयश्री शिंदे मॅडम लिहितायत रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून. जयश्री शिंदे मॅडम यांनी रत्नश्री या नावाने पंढरपूर येथून लिहिलंय आसरा या शीर्षकाखाली धुंद हा गारवा या विषयाच्या अनुषंगाने की गुलाबी थंडीचा हा धुंद गारवा गुलाबी थंडीचा हा धुंद गारवा दूर ऐकू येई मधुर मारवा दूर ऐकू येई मधुर मारवा तुझ्या मिठीचा मिळता आसरा तुझ्या मिठीचा मिळता आसरा विसरून जाते विरहाचा दुरावा विसरून जाते विरहाचा दुरावा विरहाचा दुरावा. तर गुलाबी थंडीचा गुलाबी धुंद गारवा व्यक्त करणारी मॅडमची सुंदर असे प्रेमभाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. श्रोते हो धुंद हा गारवा या विषयाच्या अनुषंगानं पुढच्या एका रचनेमध्ये स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिलंय. स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहितायत अकलूज येथून की या धुंद गारव्यात मन माझे मोहरले तुझ्या सवे आयुष्याचे स्वप्न नयनी रेखिले या धुंद गारव्यात मन माझे मोहरले तुझ्या सवे आयुष्याचे स्वप्न नयनी रेखिले धुंद गारवा स्पर्शिता चित्त ओले चिंब झाले धुंद गारवा स्पर्शिता चित्त ओले चिंब झाले चाहूल तुझी लागता सुगंधात जणू नाहले चाहूल तुझी लागता सुगंधात जणू नाहले सुगंधात जणू नाहले. वाह तर धुंद गारव्यामध्ये मोहरलेलं मन आणि तुझ्या सवे आयुष्याचं नयनामध्ये रेखलेलं स्वप्न मॅडमच्या या रचनेमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध झालेला होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये निकिता राजेंद्र चरडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. निकिता राजेंद्र चरडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिलंय प्रेमळ गारवा या शीर्षकाखाली की अलगद झालेला तो प्रेमळ स्पर्श जणू काही हा मनाचा उत्कर्ष अलगद झालेला तो प्रेमळ स्पर्श जणू काही हा मनाचा उत्कर्ष मन हरपुनी गेले या वाऱ्याच्या संग कोवळ्या उन्हातले जणू इंद्रधनुष्याचे रंग मन हरपुनी गेले या वाऱ्याच्या संग कोवळ्या उन्हातले जणू इंद्रधनुष्याचे रंग गुलाबी थंडीची चाहूल आणि हा धुंद गारवा गुलाबी थंडीची चाहूल आणि हा धुंद गारवा स्वप्नातील आभास करून जातो हा थंडावा. वा स्वप्नातील आभास करून जातो हा थंडावा मनाला हवा हवासा वाटणारा हा गारवा निसर्गाचा मनाला हवा हवासा वाटणारा हा गारवा निसर्गाचा क्षणभर भास करून या जातो हा आपुलकीचा क्षणभर भास करून या जातो मनाला हवा हवासा वाटणारा हा गारवा निसर्गाचा मनाला हवा हवासा वाटणारा हा गारवा निसर्गाचा क्षणभर भास करून या जातो हा आपुलकीचा क्षणभर भास करून या जातो हा आपुलकीचा. तर गारवा जो क्षणभर का होईना आपुलकीचा भास करून जातो खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौसिद्धी रावळ मॅडम लिहित आहे जुन्नर पुणे येथून. सौसिद्धी रावळ मॅडम यांनी जुन्नर पुणे येथून लिहिले रम्य प्रातकाळी प्रसन्नता दाटली रम्य प्रातकाळी प्रसन्नता दाटली आगळा भासतो हा धुंद गारवा रम्य प्रातकाळी प्रसन्नता दाटली आगळा भासतो हा धुंद गारवा उत्साहाला उधान आले क्षणार्धात उत्साहाला उधान आले क्षणार्धात शिशिर ऋतू भासतो नित्य बरवा शिशिर ऋतू भासतो नित्य बरवा. मॅडम पुढे असं लिहित आहेत की खग अविरत किलबिलाट करती दव बिंदूत नाहली थंडगार हवा खग अविरत किलबिलाट करती दव बिंदूत नाहली थंडगार हवा पुष्प मनसोक्त सुगंध उधळती चौफेर पुष्प मनसोक्त सुगंध उधळती चौफेर अवखळ वाऱ्याचा नाद जणू वाजे पावा अवखळ वाऱ्याचा नाद जणू वाजे पावा वाजे पावा. वा तर धुंद गारवा ती प्रसन्न सकाळ आणि गारव्याबद्दलचे अप्रतिम सुंदर असे भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध झालेले होते श्रोते हो. आणि श्रोते हो, बघता बघता तुमच्या सुंदर रचना सादर करता करता आपल्या शोची वेळ संपत आहे. त्यामुळं मला आपली आजच्या शोपुरती रजा घ्यावी लागणार आहे. परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी एका नवीन विषयासोबत आणि नवीन मान्यवरांसोबत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा, आरजे.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात। मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। या भागात आपण मेहंदीची वेगवेगळ्या भाषांतील नावे जाणून घेणार आहोत, तसेच मेहंदी या झाडाचा आढळ कोणत्या कोणत्या देशांत आहे, तसेच मेहंदीची लागवड कशी करतात, मेहंदी या झाडाची पूर्ण माहिती, मेहंदीची फुले, त्यांचा रंग कुठला असतो, मेहंदीची फळे कशी असतात, ह्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन शेवटी आपण मेहंदीचा उपयोग बघणार आहोत। मेहंदीचा उपयोग आयुर्वेदात होतो, तसेच वेगवेगळ्या औषधी पद्धतीमध्ये होतो, तर तो कोणता आहे याबद्दल विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। मित्रांनो, मेहंदी ही भारतात तसेच अनेक देशांमध्ये उगवणारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। स्त्रिया ह्या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्य प्रसाधनासाठी करत आलेल्या आहेत। मेहंदीचा वापर स्त्रियांप्रमाणेच पुरुषही पांढरे केस किंवा दाढी रंगवण्यासाठी करतात। आता आपण मेहंदीची विविध नावे बघूया। मराठी भाषेत मेहंदीला मेहंदी असे म्हणतात, हिंदी भाषेत मेहंदी असे म्हणतात, तर इंग्रजी भाषेमध्ये मेहंदीला हिना नावाने संबोधतात। कानडी भाषेमध्ये कारांग मदरंगा असे म्हणतात, तसेच संस्कृतमध्ये मेंधिका मेंधा चमेदिका नखरंजक रारांगी आणि यवनेष्ठा असे म्हणतात। आता आपण मेहंदीचा आढळ कोणत्या देशात आहे हे बघूया। मेहंदी ही वनस्पती लिथ्रेसी कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव लॉसोनिया इनर्मिस हे आहे। लॉसोनिया प्रजातीत ही एकमेव जाती आहे। तिला लॉसोनिया अल्बा असेही म्हणतात। मेहंदीचे झाड मूळचे उत्तर आग्नेय आशिया आणि उत्तर आफ्रिका येथील असून ती ऑस्ट्रेलिया युरोप कॅनडा पाकिस्तान तसेच इजिप्त पासून आखाती देशांपर्यंत लागवडीखाली असलेली आढळून येते। भारतात देखील मेहंदीची झाडे आढळतात। साधारणतः वाळवंटी प्रदेशातील हे झाड भारतात राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये दिसून येते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला त्याची सुखाची आनंदाची वाट सापडतेच।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। मेहंदी कलेबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण बघितलेलेच आहे की मेहंदीला वेगवेगळ्या भाषांमध्ये कोणत्या कोणत्या नावांनी संबोधतात, तसेच मेहंदी या झाडाचा आढळ कोणत्या कोणत्या देशांमध्ये आपल्याला दिसून येतो। आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। मेहंदीच्या झाडाची लागवड कशी करतात हे आता आपण बघूया। मेहंदीची रोपे

मंडळी, आता आपण मेहंदीच्या झाडाची पूर्ण माहिती घेऊया। मेहंदीचे झाड हे काटेरी असते आणि गुरे या झाडांची पाने खात नाहीत, त्यामुळेच ही वनस्पती घराभोवताली कुंपणासाठी वापरतात। मेहंदीचे झुडूप साधारणतः 1.5 ते 7.5 मीटर उंच वाढते। त्याच्या अनेक फांद्या फांद्या असून लहान फांद्यांच्या टोकाचे रूपांतर काट्यांमध्ये झालेले असते। पाने साधी लहान खोडावर समोरासमोर अशी वाढतात। ती रोमहीन लंबगोल आणि भाल्यासारखी दिसतात। मेहंदीच्या झुडपाला एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये साधारणपणे फुले येतात। ही फुले पांढरी पिवळसर किंवा गुलाबी रंगाची असून फुलोऱ्यांमध्ये येतात। प्रत्येक फुलात 4 निदल आणि लहान निदल नलिका असते। पाकळ्या अंडाकार असून निदल नलिकेच्या कडांवर पांढरे किंवा लाल रंगाचे पुंकेसर जोडीने असतात। अंडाशय उभे असून 4 कप्प्यांमध्ये असते। मेहंदीला येणाऱ्या फुलांना मंद सुगंध असतो। दिवसापेक्षा रात्री या फुलांचा सुगंध जास्त दरवळतो। आता आपण मेहंदीची फळे कसे असतात ते बघूया। लहान करड्या रंगाची व वाटाण्या एवढी ही फळे असून कायमस्वरूपी निदलाने वेढलेली असतात। फळ फुटते तेव्हा त्याचे असमान 4 भाग होतात। बिया लहान असंख्य व तपकिरी काळसर रंगाच्या असतात। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मेहंदी कला। विश्रांतीपूर्वी आपण मेहंदीच्या झाडाची लागवड कशी करतात, तसेच मेहंदीच्या झाडाची फुले फळे यांची पूर्ण माहिती घेतलेली आहे। आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळूया। हा टप्पा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तसेच हा कार्यक्रमाचा उत्तरार्ध देखील आहे। यात आपण मेहंदीच्या झाडाचा उपयोग बघणार आहोत। यात मेहंदीच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडांचा आणि मुळांचा उपयोग बघणार आहोत। मेहंदीचा वापर सौंदर्य प्रसाधनाबरोबरच वस्त्र उद्योगात कापड रंगवण्यासाठीही करतात। तांबडा, पिवळा, शेंद्री असे रंग आणि त्यांच्या असंख्य छटा विविध पदार्थांच्या मिश्रणाने तयार होतात आणि त्या वापरल्या जातात। निळी बरोबर हा रंग काळा होतो। बाजारात जी काळी मेहंदी मिळते ना, ती बहुधा मेहंदी व निळीच्या मिश्रणातून तयार करतात। मेहंदीचा मुळांमध्येही लाल रंग दिसतो। मेहंदीच्या पानांमध्ये लॉसोन हे रसायन असते, त्याला हेनोटॅनिक आम्ल असेही म्हणतात। हेनोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो। पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्य विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो, त्यामुळे त्वचा चांगली रंगवण्यासाठी मेहंदीचा लेप 6 ते 12 तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते। लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते, त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेहंदीमुळे चांगले व पक्के रंगतात। मानवी त्वचा, नखे तसेच केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते, यामुळेच मानवी त्वचेला, नखांना किंवा केसांना मेहंदीमुळे छान रंग येतो। याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेहंदीचा वापर होतो। आम्लाबरोबर मेहंदीचा रंग अधिक गडद होतो, म्हणूनच मेहंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा ह्यांचा वापर केला जातो। मेहंदीच्या पानांपासून लॉसोन नावाचे रंगद्रव्य तसेच मेहंदीच्या फुलांपासून हिना नावाचे अत्तर बनवतात। मेहंदीच्या फुलांना तीव्र सुगंध असून वाफेद्वारे त्याचे ऊर्ध्व पतन करून त्यापासून सुगंधी तेल तयार करण्यात येते। या तेलाला हिना किंवा मेहंदी तेल असेही म्हणतात। ते अत्तर आणि सौंदर्य प्रसाधनात वापरतात, ह्यामुळेच मेहंदीला व्यापारी महत्व प्राप्त झालेले आहे। आता आपण मेहंदीचा आयुर्वेदातील उपयोग काय आहे तो बघूया। मेहंदीची पेस्ट किंवा लगदा भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश झाल्यास त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते। मेहंदीची पाने वांतिकारक व कफोत्सर्गक आहेत। बिया आतड्यांसाठी स्तंभक असून ज्वरशामक व चित्तभ्रामक आहेत। आता आपण युनानी औषध प्रकारात मेहंदीचा उपयोग कोणत्या प्रकारे करतात ते बघूया। मित्रांनो, मेहंदीची पाने कडू, जखमा भरून आणणारी, मूत्रवर्धक आहेत। युनानी औषध प्रकारात डोकेदुखी, कंबरदुखी, श्वासनलिका दाह, केसतुटी, मुखश्रोध, उपदंश, व्रण, खरुज इत्यादी रोगात मेहंदीचा उपयोग करतात। मेहंदीच्या झाडाची साल कावीळ, प्लीहा वृद्धी आणि मुतखड्यावर उपयोगी आहे। हट्टी त्वचा रोगांवर, भाजण्यावर, गरम पाण्याने पोळण्यावर ही लावली जाते। जळजळणाऱ्या तळव्यांवर मेहंदीची ताजी पाने लिंबाच्या रसात वाटून ती चोळली तर खूपच आराम मिळतो। मेहंदीचे लाकूड कठीण असून त्याचा वापर हत्यारांचे दांडे करण्यासाठीही करतात। तर मित्रांनो, ही होती मेहंदी कलेबद्दल पूर्ण माहिती। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।